0: riuscire a
1: creare. Reshma kaise ek meethi si chuban ek ha bahut meetha gana bahut acha hai.
2: एक मीठी सी चुबन, एक ठंडी सी अगन,